0: ते
1: हा आम्ही घरे
0: जसं
1: आम मित्र लोक असतो आम्ही लेंबू पाणी घ्यायचं
0: आज्ञा
1: ट्राय करू आमर अच्छा आमर बंधु बांधवर अच्छा आम लेंबु पाणी घ्यायचं
0: किंतु
1: जो ଆମର ଜାଣିଛନ୍ତି ଭାଇ ଅଛନ୍ତି ଜଣ ଆମର ଅଛନ୍ତି ପ୍ରସ୍ଥାନ